मोहब्बत शाहजहां दन्ना मोहब्बत ताजमहल की मोहब्बत आना कलिए कुन मोहब्बत अर तेन चालिक तंदरव आना कलिए कुन मोहब्बत अर तेन चालिक तंदरव गोविंदे कार्य मुसीबत आरणिनुली हकीकत गोविंदे कार्य मुसीबत आरणिनुली हकीकत പയ്യത്ത് പയ്യത്ത് അത് പറയാനേ വയ്യത്ത ഹാലത്ത്.